0: साबस तुन थया किहा इरे मिहार गुलाता बिरुंग हालाक वेज्जे ते फोन लगा कर नेंगे था
1: की कुरंगे वरा गुली
0: एहमे वहाने गुली का मसेंगे जेनो कस्तु गनुने गेदो
1: देंशी मा को दंदनी दालम बेनो उंदो गुनु को फाननता
0: उंदो को कुरान ऐतने फुरतम बुने दंत बाला बाला गाडी दे जेहे
1: खमे दिमावी ये
0: कौन कमे बुने बल
1: दनु पुने बेने
0: नुबुने नुखेरे ने निदाका मम्मा विसे बुरे दोन ते नेस के रुड़ी आसवा मम्मा बुने के ने हरिंगे हवर गुड़ी
1: मैसेज कॉल लेना मायनो
0: मैसेज नु कुरेस दोन ते इंगेम वाने मिहाल अस्वी में एम्मे विस कंबड़ वाने का
1: सॉरी
0: सॉरी गबूल नु कुरे वेने देन बुने बा कमे वीता
1: नो नो वे
0: देन के देर वे फते हुरी आहरे ने इंगे दोन ते हुरी कोमिस कम का देर वे फका
1: तेरे नु वे
0: दोन ते रंगल अंगहरे ना दिमाल बाला लपा मामी यह दो दोन ते फेनु नु कुड़ा कुड़ा शिमा को एनु इंगे कुरिंग कमे नु ए बुने माहरे गबूल कुरे मिहार नु कुरान गबूल दोन ते के मून वतें ती इत कों इंगे कम का देर वे फकन ते हुरी आने का दोन ते गेदे लो रीत कों इंगे रोए फहुरी का ते द बुने वे कमे आने का खाईरा एक कमे वीता
1: नुवे एक कंग एक कमे बिस नुवे
0: एकम को हानि गे दोन ते थ्योरी का में फेरनु ते द बुने बा रुजा मेच के बुनी ता
1: नूने के
0: मिहार इंगिजे रुजा हम गे का में दो तिने वाली को तो वेस इंगिजे बुने बा दोन ता आहने नुबुनान में मम्मा गातु गवेस दोंबे गातु गवेस प्रॉमिस
1: शीमा को कारे बुने के दोन ते अवा के कोंक में बाणी नुबुना का नूले बुना मुले वाहका दुला हमें एक गेन नगुंदा गुले दोन तही ये नुकुरा मिहा वाले रोज़ाम देखे लोभी वेविदाने के एक अमाको हुआ फिर तके देखे वे उम्मीद तके आ कुरे वे अमिल ले फोने दुनिये आ बाद कुरे वे गुले बोले एक अमाको मेरे एंगे जे दुआ कुस कुलनु जे नहागी का देखा रोज़ाम गे ही तो कहाँ नंगे विसेचने ए नादि बस लोभी बनी खैरा मम्मा देखे मे हकीकत आए को रुजा माए को कोम में दुह को उड़े मिचे है ने हा दही तू करी से शिमा को तो तदिन की ने हदाने
0: आहरेंगे ओ लोभी दोंत देर वे फेन त फिरने में आहरेंगे हितु गवस रे हम फाशा आदि एवस इश्की बालेगा रुजा मा बदल करन तामिजे होनी
1: तिन शिमा को सकर अनु जहा पदा अदि शिमा को एमि शया कुरी हितं हम जिहु मिं होदं एकम को ए पिस कमे के सीरियस से नुआन
0: दोंता आहरे हम वार सीरियस आहरे गे दोंता के हित तद को लाफा रुजा मकर न होरे वेने रुजा मकर ने गे आहरे दोंता देखे लोबे वावर
1: दे शिमा को
0: ओके सीरियस दोंता बुणन त वाहके कंकमा कुरीमतिलीमा एहावा ना उम्मीद नुए बला दोंता दे रोंग गैवस नुए एमे रंगल दोंता रुजाम देके लोबी वावाहक दोंता बुने फिंता
1: नुबुना
0: देन नुबुनी की कुरंती देरावानी
1: बुना का नुके रेने
0: बुने नुके रेन्या हिंगा तिका मादे फुन को विस्ना लंदो मेरे देरावानी कमेंने कौन में आड़ीकंडे का फो उसकने गा देनो ऐ दुनिया बुने दे वारा बड़ो हाकी गते ऐ वे महीला बाला हालत बदलवां वे मनुना काने हिंदू कोले वेस
1: शिमा को हाथ मोड़े चेदो
0: को जा रहे किया वानी साई कोलोजे दोन तक ऐरी कुरी वेस बुने इंदो आहरे ने दो गुनु हदत से आहरे ने दोन तक के फेस रीड कुरा वेस एंगे ने हाँदा वेज दो
1: हाँदा वेज दें दानी नीता
0: नूने अधे निदा कर नुदे वेने मम्मा पुनी मम्मा कह रहे दाशो ऐहम वे मफुरतम दे मम्मा गाता देंग ऐस निदाने
1: मम्मा नूनी दाता
0: नेंगे निदाफ वेस ओवे दाने निदाफ होती आधे मरा लकी अवहंग ऐस निदा
1: ओके ओके
2: बाला कोबा मेरे तो कॉफी एक वेस नोदा दो हेता
3: हाँ सायबे के मैं ऐहम वे आधे मारु कल्याण
2: ओ ಹೆಂದನು ಹೇಳಂ ವ್ಯಾರ ಸುನಾಹಣಿ ಸಾಯದಾವತ
3: ನೋನ್ ಸುನಾಯನ್ ನೋ ದೊಂತ ಕೈರ ಸ್ಕೂಲದ್ದಾಂ ಸುನಾ ರೆಡಿ ಕುರಂ ವ್ಯಾರ ದೊಂತ ಅಬ್ಬದ ಸಾಯಹದಾನ ದೆಮ್ ಮೇದು ಕೈರಾಯಕ ಸಾಯ ಬೋದಿ ಹಮ ಏನು ಹುರಿಹಾ ಸಿಂಹಂ ಜಮಕೆ
2: ಏ ಆರಂ ಕರ್ತೆ ದೆ ಪುನಬ
3: ಕೋಚೆ
2: ಮೀ ಸುನಾಯ ಮೇ ಕಾಗು ದಾತಂ ಫೆವನಿಮ ಹಮ ಸಂದಗು ದನ್ನು ಏತ ಹಮ
3: ಅಣ್ಣಕಿ ಒಂದಗು ವಾಂಬೆ
2: ಬಲತಿ ಹರೇ ಕುರಿ ಸುವಾದಗು ಜವಾಬೆನ್ ನೂನನ್ನು
3: ಒಂದಗು ತಕೆ ಬಹುರೆ ಏಕಮಕು
2: ಏಕಮಕು ಕೀವೆ ಬಾ ಎವಾ ಕತ ಈ ಫಾಟ್ಟಾಗ ಹೊರೆ ವರೆ ಕೀವೆ ಬಾ ಎಹನ್ನು ಸುನಾದಕ್ಕೆ ಲೋಬಿ ವೆನೀತ
3: ಸೈಫ್ ನೇಗ ಬುಣಾಣ ಚತ್ತಿಕಮ ಹಾಡ್ ನಾ ಸುನಾ ಹಾಸವಿ ಕೊಂಗ್ರೆ ಹಿನಕ್ಕೆ ಸ್ನೇಹಗೆ ಹಿಂಗೆ ನೀವರ ಹಾಸಕ ಸುನಾ ನೆತುಮ ನೋಣಿ ಸುನಾ ನುಫಿನ ಹಿಸಾಬೆ ಕೊಂಡರು ಹಯಾತ ಮೀ ಫಾಳುಕ ಮೇ ಹಿಸಾಸ್ ವಾಂಫೆಟಿ ಕೊಂಗ್ರೆ ಮೇ ಸ್ನೇಹಗೆ ಸುನಾ ಎಹಂ ಫಿರಿನೇ ಕಾತು ಹುಣತಂ ಫಿರಣ ಇಮ್ಮ ಅಹರಂಗೆ ಹಿತ ಒಂದೊಗ್ಗುವಾಣ ಕಮಕ ಅಹರಂ ಹಿಯ ನೊಕುರ ಕಮಕು ಏ ಒಂದೊಗ್ಗು ವರ ಬಡಕುರಂ ಫಶೆ ನೇಂಗ ಮೇ ಒನೆ ಕೀ ಕಮೆಸ್ ಸಾಹೇಬ್ ನಮ್ಮ ಅಳ ಕೀತ ಮೇ ವಣೆ
2: ಹರುದಾಂ ತಿ ಲೋಬಿ ವೆವೆನಿ ಸುನಾದಿಗೆ ಅಮ್ಮ ರಂಗಳ ವೆಸ್ ಲೋಬಿ ವೆವೆನಿ ಅಳೆ ಫೋನಿ ಎಹಸಾಸ್ತಕ್ಕೆ ನುಕುರೆವೇತ ನುವೇತ
3: ಮೇ ಎಹಸಾಸ್ತಕ ವಣೆ ವೇನ್ ರೇಹು ಸುನಾಕೆ ಮೀ
2: ಕೀನೆ ರೋಜಾ ಮೈಂಗೆನಿ
3: ಹಿಂಗೆ ಸುನಾಯ ದೇಕೋಣ ವಾಹತಕ್ಕೊಂದು ಸಕೆ ಯಗೇನ್ ಬೆಚ್ಚಿ
2: ಬುಣ ದಿಕ್ಕೆ ವಾಹಕ ತಕ್ಕ ಹೀವಾ ಹೀವಮ ಬದಾಗಿ ಕೊನ್ನಿಮ್ಮ ನಿ ಮೊಯ
3: ತೆ ಮೊಯ ಕಮ್ಗ ಹರ ಮೇ ವಣ
2: ತಿ ಮೊಯ ಕಂ ದೋ ಕೊಲ್ಲಾಫ ಹಕೀಗತ ಕುನಿ ಮತ್ಲಾಂ ಬೇನು
3: ಹಕೀಗತ ಕೇನ ಕುನಿ ಮತ್ಲಾಂ ಯಾ ಹಿವರೆನ್ ಸೈ
2: ಕೀವ
3: ಹಕೀಗತ ಕಿ ಸುನಾ ಲೋಬನೆ ಹಮ್ಮಿಯ ಕು ದೇಕೆ
2: ಬಲ ತಿ ಕುಂಹಿಯ ಕ ವೆದ್ದನಮ ದೆನ್ ಸುನ ವಾಹಕ ದಕ್ಕ ಬ ವಾಹಕ ದಕ್ಕಂ ವೀನು
3: ಕೀಕೆ ಕಿಯಾವ ಕೊಂ ವಾಹಕೆ ದಕ್ಕಾಣ
2: ಫಲ ಆಹಾರ ಹಮ ಅಜಾಬು ವೆಜ್ಜೆ
3: ಆಹಾರ ಮೆಸ್ ಅಜಾಬು ವೆಜ್ಜೆ ಆಹಾರ ಏಹಾ ವರ ಸಮಾಜ ವರ್ಗ ಮೆಸ್ ಮಿಕಂತ ಉತ್ತರೆ ವದೆವುಣಿ ಅಯ್ಯಾ ತು ದಿನ ದುವಾಹಕ ವೆಸ್ ನುಲಿಯನ್ ನಿಮ್ಮಾಯಗೆ ಹುರಿ ವಾಹಕ ತಕ್ಕೆ ಅಲ್ಲು ಮಿಲಿಯನ್ ಜೇವುಣಿ
2: ಎಹಂ ವಿಮತಿ ಬಾಬು ರೀತಿ ಇಬಾರತ್ತಕ್ಕೂ ಫೆಷುಂ ಕಿಹಿನವಾಣ
3: ಬಾಬುಗೆ ಫೆಷಮುಗ ಹಮ್ಮ ಜೀವ ನೆಂಗಿರು ಕೀನೆ ರೀತಿ ಇಬಾರತ್ತಕ್ಕಲ್ಲಿಯಾನೆ ಹಿತುಗ ಎಮ್ಮೆ ಫುರತಮ್ ಮೆಸ್ ಫದುನಿ ಜಖಂ ತಕೆ
2: ಜಖಂ ತಗ ಫರುವಾ ವೆಸ್ ವೆಯೇ ದುನಿಯೇಗ ಹಿವ್ವರ ಕುಫ ಕುರಿಯ ಫಿಯವಳೆ ಅಳಾ ಬದ
3: ಬುಣಂ ಫಸೆ ಹವಾಣ
2: ಅಹರಂ ಬುಣೀತಿ ವೆಸ್ ಅಹರಂ ಬುಣೀತಿ ವೆಸ್ ಅಳಾ ಬದ ತಿವಾಗತ ರದ್ವಾ ಮೀಹ ಕಂಫತ ಹಮೆ ತಿವಾಗತ ಗೆಂದೆ ಬದ ಅಹರಂ ಹಿಬ್ಬುಣನಿ ಹಮ ರಂಗಳು ವಾಣೆ ಹಿಂಗೆ
3: ಸೈಫ್ ಕಿ ಹವರಿಗೆ ಯಗಿಂಗ್ ಕಮ ಸೈಫ್ ತಿವಾ ದಕ್ಕಣೆ
2: ಅಹಣ್ಣ ವರ ಯಗಿಂಗ್ ಕಮ ಕೋ ಅಹರಂ ಬಿಬುಣ ಹಿಂಗೆ
3: ಓಕೆ ಕಾಕು ಸೈಫ್ ಯಗಿಂಗ್ ಕಂ ದೀನಿ
2: ಅಹರಂಗೆ ಮಿಹಿ
3: ತಿಹಿತುಗೆ ತೆಳಮ ತಸಲ್ಲಿ ಅಮಿಲ್ಯ ನೋಹದಿಗೆ ಉಳೇರು ಎಹೆಂ ಮಿಹಂ ಗೈತ ಹಮ ಜಹ ಹೋದದೆ ಹಾದ ವರಕ್ಕೆ ತಿ ಉಣ್ಣನಿದು
2: ಬದ ಅಹರಂಗೆ ಫಿಂಡಿ ಕಮ ಅಹರಂಗೆ ಬಹೆ ಎಕಮಕು ಓ ರುಜಾಮತಿ ಫಿಂಡಿಯ ನೋಣನ್ನು ಎಹೆಂ ಎತ ಫಹರಕು ಬುಣ ಫೀಮೆನ್ನು
3: ದೆಂ ಹಯೋ ಮಮ್ಮಿ ಫಿಂಡಿ ಎಮ್ಮಿ ಹಾರ ಓಕೆ ಹಿಂಗ ಅದೇ ಕಾಫಿ ಯಾಕಂತ
2: ಹಿಂಗ ಏಕಮಕು ಮೈಬುನಿ ವಾಹಕದಕ್ಕ ವಿಸ್ನಾತಿಂಗೆ ಹಮ ರಂಗಳ ವಿಸ್ನಾತಿ ಮಸೆಕ್ಕೆ ಕೊಲ್ಲ ರಂಗಳು ವಾಣೆ
3: ಓಕೆ ವಿಸ್ನಾಣ ಹಿಂಗ ಹಿಂಗ
4: ಸುನಾ ತಿನ್ ತಿಹಾವರ್ ವನ್ಯ ರುಜಾಮ್ ಗಾತು ಗುಣಂ ಮೀನು ತಿವಾಹಕ
1: ನುಕ್ಕೆರೇನೆಯೇ
4: ಅಳೆ
1: ಅದೇ ಅಮ್ದು ಮಿಹಾರು ನುಕ್ಕೆರೇನೆ ಏನ ಮಿಹಾರ ಎಕ್ಕೊಂ ಹರಿ ನಿಟ್ನು ಕೊಲ್ಲ ಫೋನ್ ನಾನಿ ಕೊಮ್ಮೆ ಬುಣಂಜೆ ಹೆಚ್ಚ ಬುಣಿಲಾನಿ ಇವೆಸ್
4: ಅಹೆನ್ನು ಅಣಿ ರುಜಾಮ್ ದಿಕ್ಕೆ ಲೈಕ್ ವೈರಸ್ ವೆಜ್ಜೆ ವಿಶಾಲ್ ಬೇನುಕೊಗೆ ಏನ ಜೇ ಕುರಂಗುಳೆ ಏನ್ ನೂಳೆ ಸುನಾ ಏನ ದಿಕ್ಕೆ ಲೋಬಿ ವಾಕ ಏಕೆ ಗೊಗ್ಗುತು ಅಂಗಂ ಮಸೆಕ್ಕೆ ಕುರಿ ನಮ್ಮ ಆರಂಗಳು ಆಣೆ ಅಂತ
1: ಎಹೆಂ ವೆತ ಹೆಂ ಎವಿ
4: ವೇದಾಣೆ ಹೆಣ್ಣು
1: ಎಹೆಂ ಬೇನು ಹಾಗೀಗತ ಕಿ ಅಸಲು ರುಜಾಮ್ ಅದಿವೆಸ್ ಆಲಿಯಾ ಬೇನು ವೆಗೆನ್ ಉಳೇಕ
4: ಏನ್ ಆಲಿಯಾ ಬೇನುವೆ ನುವಾಣಿ
1: ಫರುವ ಕೇನೆ ತೇಂಗೆನೆ
4: ತೆ ಮಷ ಸೈ ಫುರಿ ಹಚ್ಚೆ ಕಿಯಾದೆಯೆ ಮಷನ್ ಹಿಂಗೆ ಬರುವೆಯಿ
1: ಏಮ್ ಎಸ್ ಏನ್ ಆರಿನ್ ಬೇನ್ಮೆ ನು ಏಮಿ ಹಾರಕು
4: ತಿಂಗ್ ಏಮ್ ವಿಯಾ ದಿಂಗ್ ಏನಿಗೆ ಹನಂತಕ ದುರ್ವೆಲಂ ಮಿನುದೋ ತಿ ವಿಷ್ಣು ದೂಕೊಲ್ಲಮೇನ್
1: ತಿಕ್ ಮೆನೆ ನುವೆಗೆ ಮಿಯೋಳೆನಿ ಆಹಣ್ಣಂಗ್ ಅಪದು ಏನೇ ಅದೇ ತಿರೀಗ ವಿಸ್ನೆನಿ ಅಳಿ ಫಾರು ಹಾದ ದೇರ ವೇಯೇ
4: ಕಿ ಹಾ ದೇರ ಕಮ